0: आहे लाल वधायो इहो आहे अखिल जो लोभ कयो जन द्रोह अखिलियत कयो मुझे दिल के जन बुलायो
1: जो शहर बहजो घर सकरंट आई सकरंट जो आवाज
2: GFM 90.8

0: ॾाढो भलो गानो. हुन खां अलावा असां सां गॾु पैनल ते कुझु तव्हांजो मैसेजेस आहिनि. गोठ नबीदा बमरो नारो खां इमाम ॾिनो बमरो भाउ सां गॾु आहे. मिठड़ी अदड़ी ख़ुशि आहीं. प्यारी भेण अॼु असां वटि सखर जा महिमान आयल आहिनि. तव्हांजी ज़बान सची ऐं मिठी आहे. लॻे थो अॼु जेको बि ॻाल्हाईंदसि उहो सच थी वेंदो. पोइ इलाही इलाही पंहिंजे लाइ दुआऊं घुरी वेठो. तव्हांजे लाइ बि
1: चाचा खालिद कहते हैं बेटा सुनो हमारे पास मेहमान बहुत कम आते हैं.